नमस्कार धाराशिव सुप्रभात श्रोते हो. एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आजच्या प्रसारण सभेमध्ये मी स्वाती कुलकर्णी आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ, शके 1948, दिनांक 18 जुलै 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाली आहेत. प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

संत जनाबाई यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली.

संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. सुमन कल्याणपूर याच्या आवाजामध्ये संगीतकार होते कमलाकर भागवत. श्रोतेव मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संत मुक्ताबाई यांची भक्तिरचना. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली, स्वर आहे आशा भोसले यांचा.

गीताश्री संध्या मुखर्जी यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकूया वसंत बापट यांची मराठी देशभक्तीपर रचना प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये.

0: आणि श्रोते हो, या मराठी देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूधसारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते, आता जाणून घेऊयात आजच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेत लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आंबा बागेचं पोषण याविषयीची माहिती, संकलन निवेदन आहे दौलत नेपाळकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. 8:40 पायीवारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज तरडगाव ते फलटण पालखीची प्रस्थापन सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 वेद भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: सकाळी 10 वाजता मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित करू. 10:30 वाजता गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. नादब्रह्म शास्त्रीय संगीत सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकाल. यामध्ये पंडित विजी जोगी यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. 12:00 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करू. दरम्यान 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविधवारचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दुपारी 12:40 वाजून बीड जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये ठीक 5 वाजता एकी फिल्म हा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये आपण ऐकणार आहोत चित्रपट ताल या चित्रपटातील काही गीतं. संकलन निवेदन आहे श्वेता माळी यांचं आणि सादरकर्ते किशोर पवार. 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:05 वाजून आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:10 वाजून मिश्र संगीत हा कार्यक्रम. 6:30 वाजता घेबरारी हा कार्यक्रम. यामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी याविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ सुयोग अमृतराव आणि सहाय्यक प्राध्यापक सचिन बसये आणि डॉ वरुण कळसे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती आहे रागिनी पाटील यांनी केलेली आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 6:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी प्रसारित करण्यात येतील. 6:30 वाजता यामध्ये तूर पिकाची निगा याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विशेषज्ञ प्राध्यापक भगवान अरबाड यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर आरोग्य सल्ला यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर स्मिता गवळी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 3 आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 19 जुलैचा हवामान अंदाज. संकलन निवेदन दौलत निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. रात्री 8:15 वाजता लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये प्रमोद श्रीधर जोगदंड आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं आपण ऐकू शकाल. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि 10:10 वाजता मराठी पत्रगीत हा कार्यक्रम प्रसारित करू. यासह हिंदी इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आजच्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. यामध्ये ऐकूया आंबा बागेचं पोषण याविषयीची माहिती. संकलन निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.

0: की आंबा फळाला उठाव खूप मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळं साहजिकच आपले शेतकरी बांधव आता आंब्याच्या बागेकडे वळाले आहेत. मुळात काय आहे की आंब्याला खतं द्यावी लागतात ही कल्पनाच गेल्या काही वर्षात पुढं आली आणि मान्य झाली. त्यापूर्वी जुन्या आंब्याच्या झाडाला खतं दिल्याचं कोणी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. परंतु आता मात्र ज्या पद्धतीनं आंब्याची फळबाग लागवड केली जाते त्यामध्ये खतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे याची जाण सर्वच शेतकरी बांधवांना झाली आहे. त्याचं कारण असं की आमराईतल्या सर्वच झाडांच्या वाट्याला चांगली माती मिळते असं नाही. आंब्याची मुळे खोलवर पसरतात, मुळांच्या वाढी बरोबर तेथील जमीन सुद्धा हळूहळू सुधारत जाते आणि ही प्रक्रिया घडून येण्यासाठी खतांची गरज असते. पुढं जेव्हा केव्हा फळं लागतात आणि मुळं खोलवर पसरतात तेव्हा तर ही खतांची गरज आणखीनच वाढलेली असते. आंब्याच्या लहान आणि वाढत्या वयात पहिल्या वर्षी 75 ग्रॅम नत्र, 110 ग्रॅम स्फुरद आणि 55 ग्रॅम पालाश अशी खतं द्यावीत. पुढं या प्रमाणात वाढ करत दरवर्षी खतं द्यायला पाहिजे. आंबे यायला लागल्यावर पोषणाचं महत्त्व वाढतं आणि तिथून पुढे दरवर्षी प्रत्येक खोडाला 250 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश द्यायलाच पाहिजे. ज्या वर्षी मोहर अधिक येतो त्या वर्षी प्रत्येक झाडाला 90 किलो कंपोस्ट खत, 1.5 किलो एरंडी पेंड आणि 1 किलो क्रू सेंद्रिय खत प्रत्येक झाडासाठी वापरायचं. आमराईस खते घालताना विशेष लक्ष ठेवण्याची बाब म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणुक्रिया, या दोन्ही होतात हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी हिरवळीचं खत शक्यतो पावसाळ्यातच द्या. आंब्याच्या बागेत सुरुवातीला तिळाचं पीक घेऊ शकता. ताग, तूर, उडीद, मूग, चवळी, मटकी अशा डाळवर्गीय पिकांचंही उत्पादन घेऊ शकता. त्यांचा काडी कचरा सुद्धा आंब्याच्या बागेत कंपोस्ट खताचं काम करतो. सोबतच जीवाणू खतांचं महत्त्व ओळखून तुम्ही त्याचं निशा पद्धतीनं जर तुम्ही आंबा बागेचं पोषण केलं तर नक्कीच त्याचा परिणाम उत्पादित होणाऱ्या फळावर होईल आणि तुम्हाला चांगला दर मिळेल.
1: आंबा बागेचं पोषण याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये संकलन निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6:45 होत आहे ते सुरुवातीला. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
2: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळन क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे

नमस्कार मंडळी. मंडळी कृषीवाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आंब्याचा सीझन संपला आणि यावर्षी आपण पाहिलं

0: जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीसचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियास ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी

0: अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो. आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक
2: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा.

श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

0: काय चालले जगा माजी, काय चालले जगा माजी, कळावे गावी सहजा सहजी, म्हणून वृत्तपत्रे असावी ताजी, आकाशवाणी ही त्या ठाई। इति श्री ग्रामगीता ग्रंथ।
1: बदला बदला सवय बदला,
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलेलं संजली हृदय यांचं गीत आपण ऐकलं वैशाली सामंतांनी सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. श्रोते कार्यक्रमात शेवटी ऐकूया गमत जमत या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं स्वर आहे अनुराधा पोडवाल यांचा.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्र.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला

0: स्वागत करते। ठळक बातम्या। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ। 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता। ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससी कडून स्थगिती। मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। छत्रपती संभाजीनगर नजीक अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू। आणि माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा जीआय टॅग। आता सविस्तर बातम्या। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला। हरियाणा जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे। स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणारी ही रेल्वेगाडी रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे। आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून करण्यात आली आहे। 3200 अश्वशक्तीची ही हायड्रोजन रेल्वेगाडी 10 डब्यांची असून त्यातून एकावेळी 2500 प्रवासी प्रवास करू शकतात। याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: हरियाणात जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान 0 कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला। जिंद रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधान म्हणाले,
2: भविष्य में जब भी

0: ताशी 75 ते कमाल 110 किलोमीटर वेगाने धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
1: जींद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
2: अमृत भारत योजनेत देशातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथे झालेल्या या समारंभात बोलताना पंतप्रधानांनी ही रेल्वे स्थानकं आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. काल लोकार्पण झालेल्या या 75 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काल नवी दिल्ली इथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 20 तारखेपासून सुरू होऊन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीनं मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असं महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सदर निर्णयामुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे. ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरांपेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे, त्यात ही तरतूद आहे. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कार पुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबर रोजी होणार आहे.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
2: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई तसंच इतर

केंद्रीय निवडणूक आयोगानं ही मुदतवाढ दिली आहे. येत्या 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यानं राज्यातल्या अव्वल 8 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 8,63,608 मतदारांच्या फॉर्म्सचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे, तर 8,62,880 फॉर्म बीएलओ मार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर नजीक काल अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर धुळे महामार्गावर निपाणी इथे झालेल्या अपघातात परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील गुंज संस्थान शिवाश्रमचे अधिष्ठाता कालिदास महाराज बोरीकर यांच्यासह एका महिलेचं निधन

एका महिलेचं निधन झालं. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला. पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात जालना जिल्ह्यातल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण अशी या तरुणांची नावं आहेत. हे दोघं दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका देवी मंदिरातील पानाचा विडा अर्थात तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे. चेन्नई इथल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या रजिस्ट्रीनं याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. रेणुका देवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. नांदेड इथे जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या EV फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. दरम्यान नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हवामान. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. ST महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला MPSC कडून स्थगिती. आणि माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा GI टॅग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz वर. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
2: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
1: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
2: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
2: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 22 40 39.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
4: माननीय प्राध्यापक

0: शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदर्य रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 1,000,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वाह क्या बात है, 1,000,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
5: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावात

येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10-15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था त्यांच्या एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10-15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्या वेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्या परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं
आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी

0: अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, त्यातले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या ज्या जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली. त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्तताला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायच्या असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री. लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. हेमंत कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
3: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गौरी माडगुळकर यांची गीतरचना, आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेली.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अरुंधाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत बाजीराव मस्तानी या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी गायलेल्या सिद्धार्थ गिरमा यांचं गीत

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मुझसे शादी करोगी या चित्रपटासाठी अरुण भैरव यांचं गीत, अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं.

0: आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8:30 वाजत आहेत. प्रथम ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची तरडगाव ते फलटण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर रात्री सकाळी 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं.

सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3 क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 वाजता हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स

0: यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचे रूप रूप तेचे नाम नामा रूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज जिंदे बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग

0: धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण।
1: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं। दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला। अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली। उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली। या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे।
2: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत। तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार माऊली।
3: नमस्कार। जय हरी रामकृष्ण हरी।
2: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
3: अनुभव
2: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा।
3: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात। ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट ते कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात। रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो, म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो। उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं, त्याला हार गाठले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात। घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं।
2: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
3: साधारण हा सोहळा आले झालं तर एक तासाचं नियोजन असतं सगळं, त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो।
2: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
3: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
2: आणि
3: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली।
2: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय।
3: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा, हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे। माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं, मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो। ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात, ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्या वेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात। मग ज्याचे ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात, खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो। मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय। मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात। दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं, म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो। हे नित्यक्रम रोजचा चालू असतो। ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने, याला काही मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही। आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते। मग प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो। दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाट

0: विचारतील. हा जो नित्यक्रम आहे आळंदी पासून ते पंढरपूर, पंढरपूर पासून ते परत आळंदीपर्यंत, परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

ಕೊಡೆ ತುಜೆ ರೂಪ ಕೊಡೆ ತುಜೆ ನಾಮ ಕೊಡೆ ತುಜೆ ರೂಪ

0: तुझे नाम गोड़ तुझे रूप गोड़ तुझे नाम।
1: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम। वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची। आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी। कोणी न बोलावता कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात। संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात। वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो।
2: कमलाकर अंकुशे,
3: नारायण मोहोळकर,
4: जगदीश रांदळ,
3: लातूरहून आलो मौले।
5: किती वर्ष करताय वारी?
3: 8 वर्ष झालं।
5: तुमच्यात ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
3: तिघजण
2: आहेत। जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत। आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो।
5: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
2: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये। घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत, सुख शांती याच्यातच।
3: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे। 11 महिने शांती राहणारच झाली आत्म्याला।
5: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला। भजन एखादं म्हणताय?
4: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत। डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला तुकोबा, मुखात भरला तुकोबा, ए मनात भरला विठोबा बाई हसत नाचत, मनात भरला विठोबा बाई हसत नाचत।
1: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यावेळी त्या म्हणाल्या,
6: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे, परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते। गावाचं नाव महापुरी। आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो, आम्हाला ही आवड आहे।
5: वय किती तुमचं?
6: 70।
5: कुठं कुठं थांबलं जातं?
6: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून, ही आपलं वाकरी, वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू।
5: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
6: फलटणला असतं, जेजुरीला असतं दुपार, जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं नि जे।
5: बरं,
6: माऊलीच्याच पालखीत असतो आम्ही।

0: मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो हायतात.
1: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
0: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी दोन महिने म्हणता सगळं आठवतं, मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत आमच्या जोडीदारनी येत. कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. हा, एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
1: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
0: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
1: असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
0: एवढे नसतेत लोक.
1: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
0: आता आम्ही 500, 1000, 1500. म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
1: आणि यात तुम्हाला आनंद आहे?
0: आनंद आहे.
1: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
0: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही वाला.
1: होय होय,
0: माऊलीचा आपल्याला उपकार
1: आहे.
0: राणी म्हणतो अशा वयात बाई करी ती.
1: रामकृष्ण
0: रामकृष्ण हरी. गंगा माऊली
2: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम बाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
2: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
3: हा, करू.

0: तो आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडवेला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान.
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी, परमोच्च आनंदाच्या निधानासाठी, उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे. वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
2: श्रोत्या, 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीची आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
1: रामकृष्ण हरी.

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलिवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संत निळोबा यांची भक्तिरचना, प्रभाकर कारेकर आणि शिवानंद पाटील यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते प्रभाकर पंडित.
1: दूध साडीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.

0: शंकर अवसारे यांचं सुगम गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वराने संगीत होतं प्रदीप वैद्य यांचं. श्रोतेहो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: बीटेक आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.

0: महाड सौंदाणे रोड बार्शी, मोबाईल 90 490 76 781।
1: श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया धन्य ते गायनी कला या नाटकातील रामदास कामत यांनी गायलेलं हे नाट्यपद।

0: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
1: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
0: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
1: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
3: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
4: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

अनुप जलोटा यांनी गायलेली. इसरार अन्सारी यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

श्रोतो, आमच्या कार्यक्रमाविषयीचे एक निवेदन. श्रोतो, आज सायंकाळी 6:30 ठीक घे भरारी या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपस परिसर धाराशिव येथील व्यवस्थापक शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव आणि सहाय्यक प्राचार्य सचिन बसये आणि वरुण कळसे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती आहे रागिनी पाटील यांची आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ऐकायला विसरू नका ठीक सायंकाळी 6:30 घे भरारी हा कार्यक्रम आणि सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणीमध्ये तूर पिकाची निगा याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विशेषज्ञ प्राध्यापक भगवान अरबाडी यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आरोग्य सल्ला या अंतर्गत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर स्मिता गवळी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग तिसरा आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा हवामान अंदाज. दोन्ही कार्यक्रम ठीक सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं संगीत आहे सुधीर फडके यांचं.

उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

आशा भोसले यांनी सुरेश वाडकर यांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बाळ पळसुले आणि चित्रपट होता कळतंय पण वळत नाही. श्रोते हो, गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज 1 AIR या मोबाईल ॲप वरून.

0: देवबाप्पा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोते हो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवावाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध भक्ती सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात पेरलीय न्यूज ऑन AIR ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.
2: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया.
0: श्रोते हो, गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं. चित्रपट आहे धाकटे सून.

श्रोते हो, गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत सर्जा या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा कार्यक्रम आम्ही इथे

0: माप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित व्ही जी जोग यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग अहिर बहिरव.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित विजी जोग यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव. यावरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि अनुप जलोटा यांनी गायलेला आनंद बक्षी यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध

श्रोते हो, हिरो या चित्रपटातील रेशमा यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सरगम या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत. मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोत्यांनो गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया एस एच बिहारी यांचं गीत प्यार झुकता नहीं या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोतेहो गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं प्यासा सावन या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरामध्ये. या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यानकला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती. की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा, महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगाव मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले.

0: चाळीसगावला पण एक 5-6 महिन्यातच लगोलग मला अबम मुलांच्या हायस्कूलमध्ये, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या अबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
1: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं, तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
0: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला 3 वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं, भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे. त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यासारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तर लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात, तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधीने तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर

0: असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाउट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने, तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास, ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून, पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर, आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो, ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचा पेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणातून आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, ही आजची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांदतं कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहेत त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा

0: व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको ते वृद्धाश्रमात आवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी दोन चार संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: खरं आहे.

0: केवळ काहीतरी दोन चार संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: आहे,
0: ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
2: खरंच आहे ना. आणि आज ती ताईत काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
2: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे. म्हणून काही मुलांना, माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बुवा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
2: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले. तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
2: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते. याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
2: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर

0: मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेट कार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेट कार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते, तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला, ते तू एका वहीवर लिहून ठेव. हळूहळू वहीची पानं भरायला लागली, मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले, मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी.ए. कुलकर्णींपासून, गोनी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं. आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: पूर्णपणे वेगळी, अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना, तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं, आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कुणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा

0: ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन, लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन, लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायन्स सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढे अर्थार्जनाच्या, रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे. आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने

त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे, जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा

वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे, तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत. दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे. काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत. त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे. त्यांनाही भावना आहे, मन आहे याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त

0: संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नाईक आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्यरत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

0: পিতা হত
1: ফিল্ম দেখনে কো মিলতা ফ্রি মে ও চলি সে জোর খুব মার পড়ি উসকে বাদ জবরদস্ত মার পড়ি 22 জুলাই কো স্টুডিও মে হোগে
0: आणि ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली आता बातम्या विस्तारानं भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे

या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ हुरमुज या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे.

0: इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणार आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCI समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हेलेन मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू. सिरसाळा इथं जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ. आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामांसह विविध कार्यक्रम.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिकमुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण अभियानाला बीड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण भागातही प्रशासनानं विशेष शिबिरांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

0: परळी वैजनाथ तालुक्यातल्या सिरसाळा इथं जलसंधारण वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार थेट 44 प्रवाशी उपलब्ध होताच पर्यटन बस सेवेचं नियोजन करण्यात आलं असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीनं विविध प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या संपूर्णता अभियान 2.0 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी यंत्रणेला दिला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचा संत मुक्ताई मार्ग म्हणून भव्य नामकरण सोहळा 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात 2 दिवस मुक्कामी होती. याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेनं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या सहमतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीडच्या ऐतिहासिक शहनशाहवाली दर्गा परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुसज्ज जनसुविधा केंद्राचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाअंतर्गत या केंद्राची उभारणी झाली असून हे केंद्र भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीड नगर परिषदेत स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं काही भागातून नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनानं तातडीनं आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि बीडकरांना स्वच्छ शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशा सूचना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिल्या. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकासकामं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसंच मतदारसंघातल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन औषध साठ्याची पाहणी केली. आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते केज मतदारसंघात महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं. आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव आणि धारूर भागातील सिंचन प्रकल्पांची पाहणी केली. धरणातील पाणीसाठा आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर भागातील दुष्काळी गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांची पाहणी केली.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: छोड़ो अब क्या कहना है, यानी आप संकोच संकोच में रह गए.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि

आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा

निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राने. सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या सांजकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करत आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. आजचा चित्रपट आहे ताल. संकलन निवेदन आहे श्वेता माळी यांचं. चला तर ऐकूयात कार्यक्रम एक ही फिल्म से.
1: श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते मी आपली रेडिओ सखी श्वेता माळी.

0: दर शनिवारीप्रमाणे या शनिवारी देखील आपणासाठी घेऊन आलीये एक नवीन चित्रपट आणि त्यामधील छान छान गाणी देखील।
1: ओय रमता जोगी

रसिक हो, आपल्या जीवनामध्ये संगीत, सूर, ताल या गोष्टींचे महत्त्व काही वेगळेच आहे. दररोजच्या जीवनशैलीमध्ये नानाविध प्रकारचे आवाज आपल्या कानावरती पडत असतात. अनेक प्रकारच्या वृक्ष, वेली, हवा, पाणी, पाऊस यामधून निर्माण होणारा विशिष्ट प्रकारचा ध्वनी आपणाला ऐकण्यात येत असतो. रसिक हो, आजचा आपला चित्रपट आहे 1999 साली प्रदर्शित झालेला ताल.

सुभाष घई दिग्दर्शित ताल हा चित्रपट, यामध्ये मुख्य भूमिकेत ऐश्वर्या रॉय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर असे आघाडीचे कलाकार। या तीनही कलाकारांचा अप्रतिम अभिनय। आपणाला तर माहीतच आहे की या चित्रपटातील गाणी गुणगुणावी अशीच आहेत आणि म्हणूनच सिनेरसिकांनी या चित्रपटाला तसेच चित्रपटातील गीतांना खूप पसंत केलं। तसेच या चित्रपटातील सहकलाकारांनी देखील उत्कृष्ट असा अभिनय साकारला, म्हणजेच अमरीश पुरी, आलोक नाथ, सुप्रिया कर्णिक, मीता वशिष्ठ, सुषमा शेठ, सौरभ शुक्ला, पृथ्वी जुत्सी आणि मनोज पहवा हे सर्व कलाकार। तर या चित्रपटाची सुंदर अशी पटकथा लिहिली आहे सुभाष घई आणि सचिक भौमिक यांनी।

सुभाष घई यांनी सुरुवातीला शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांना मुख्य भूमिकेमध्ये घ्यायचे होते, परंतु तसे झाले नाही. नंतर मनीषा कोयराला ऑफर देण्यात आली, परंतु तिला देखील काही कारणामुळे हा रोल प्ले करता आला नाही. आणि शेवटी शाहरुख खानच्या ऐवजी अक्षय खन्ना आणि मनीषा ऐवजी ऐश्वर्या रॉय यांना घेण्यात आले. या चित्रपटातील इश्क बिना क्या जीना यारो हे गीत आनंद बक्षी यांनी अर्थपूर्ण अशी गीतरचना केलेली आहे आणि ए आर रहमान यांच्या सुमधूर संगीत नियोजनाने तर हे गीत अधिकच श्रवणीय झाले आहे.

श्रोते हो, या चित्रपटातील शीर्षक गीताबद्दल बोलायचं झाल्यास हे गीत चंबा प्रदेशातील झुम्मार आणि चौहार भागातील सुंदर हिरव्यागार डोंगर आणि अतिशय प्रेक्षणीय ठिकाणी चित्रित करण्यात आले. तसेच या चित्रपटाचा आणखी काही भाग याच ठिकाणी शूट करण्यात आला आहे. आणि या अशा सुंदर ठिकाणी तिचा शुभ्र पांढऱ्या ड्रेसमध्ये झिम्माट पावसामध्ये तिचं मनसोक्त नृत्य करताना नायक पाहत असतो असं या गीताचं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे.

रसिक हो, आपणाला माहितच आहे की या चित्रपटातील गीतांना सिनेरसिकांनी खूप पसंत केलं. याचं श्रेय जातं यामधील सर्व कलाकारांना, तसेच पार्श्वगायन करणाऱ्या कलाकारांना, दिग्दर्शक, निर्माते, संवाद लेखक, संगीतकार, गीतकार, एकूणच हा चित्रपट तयार करते वेळी सर्व सहकारी वर्गाला. ए आर रहमान यांचं संगीत, आनंद बक्षी यांचे अर्थपूर्ण बोल, तर सुजाता मोहन, सोनू निगम, अनुराधा श्रीराम, अलका याज्ञिक, उदित नारायण, हरिहरन, सुखवेंदर सिंग, रिचा शर्मा, आशा भोसले, आदित्य नारायण, कविता कृष्णमूर्ती, वैशाली सामंत, सुनिधी चौहान, अशी तगडी स्टारकास्ट असल्यानंतर कोणता चित्रपट हिट होणार नाही?

श्रोते हो, अनिल कपूर यांच्या अगोदर गोविंदा हा रोल प्ले करणार होता, परंतु काही कारणामुळे अनिल कपूरलाच हा रोल भेटला आणि याच रोलसाठी अनिल कपूरला फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर अवॉर्ड मिळाला. तसेच अलका याज्ञिक, ए आर रहमान, ऐश्वर्या रॉय यांना देखील फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

श्रोते हो, घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतोय आणि सांगत आहे वेळ झाली आहे हा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची. परत भेटूया येत्या शनिवारी एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत श्वेताला रजा द्या.

एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट होता ताल. संकलन निवेदन होतं श्वेता माळी यांचं. याबरोबरच एक ही फिल्म से हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला, सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा, पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय.
1: पुढच्या वेळी जाणार आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, वाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून्ड.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाइट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाइट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाइट सुरू नाही आहेत, सुरू व्हायच्या आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाइट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाइटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
0: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
0: म्हणजे एक परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
1: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार, यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबा नंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या

0: मेळघाट या ठिकाणी आहे.
1: म्हणजे मॉन्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
0: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
1: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
0: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
1: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
0: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
1: काय?
0: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
1: नंतर उचलले पण होते ना.
0: हो, ते तर मी सांगितल्यावर.
1: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
0: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलीच्या ठिकाणी आपण जातो का?
1: नाही.
0: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
1: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
0: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
1: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
0: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
1: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोवर टाटा
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सायंकाळी 6:10 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल। घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30। यामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव, सहाय्यक प्राध्यापक सचिन बसये आणि डॉक्टर वरुण कळसे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू। निर्मिती सहाय्यक रागिनी पाटील आणि सादरकर्ते किशोर पवार। सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू। प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी सायंकाळी 6:30। यामध्ये सुरुवातीला तूर पिकांची निगा याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषयतज्ञ डॉक्टर प्राध्यापक भगवान अरबाड यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य सल्ला या सदरात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर स्मिता गवळी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा हवामान अंदाज या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार। रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग, यामध्ये प्रमोद श्रीधर जोगदंड आणि सहकारिणी गायलेली भीमगीता आम्ही प्रसारित करू। रात्री 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आणि 10:00 मराठी पत्रगीत। श्रोते, उद्याची आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50। सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल उद्या सकाळी 6:35। कृषीवाणी कहा कार्यक्रम सकाळी 6:40। सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम जनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:15। सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची या कार्यक्रमांतर्गत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। निर्मिती आकाशवाणी केंद्र पुणे। सकाळी 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 10:00 बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत, यामध्ये बासरी वादनाचा छंद जोपासणारा श्रेयस दिनकर होळकर या बालमित्राशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी सादर करते किशोर पवार। सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही प्रसारित करू। 11:00 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 11:30। दुपारी 12-1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1-5 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन सायंकाळी 5:00। सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल उद्या सायंकाळी 6:05। सायंकाळी 6:10 मैफिल गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सुगम संगीत सायंकाळी 6:30। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। लोकनाट्य हा कार्यक्रम सायंकाळी 7:30। विषय आहे कैदाशी। रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग, यामध्ये पांडुरंग महिला भजनी मंडळ गणेशनगर यांनी गायलेली भजनं आम्ही प्रसारित करू। रात्री 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। दरम्यान 9:30 संसद के समक्ष मुद्दे याविषयी हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू आणि 10:00 गोल्डन हिट्स। तर श्रोते हो, हे होते आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। आमचा यानंतरचा कार्यक्रम 6:10।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

भाव मनी जे दाटू न येती शब्द होऊनी साकारती संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी।

मत्स्यगंध या नाटकासाठी आशालता वाबगावकर यांनी गायलेलं वसंत कानिटकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रुत्योः मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।

यात असतात बाल कलाकार निपुण साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घे भरारी. आज यामध्ये ऐकूयात व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी याविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापक शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव, सहाय्यक प्राध्यापक सचिन बसैये आणि डॉक्टर वरुण कळसे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य रागिनी पाटील यांचा आणि सादरकर्ते किशोर पवार.

0: नमस्कार युवक मित्रमैत्रिणींनो, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. मित्रांनो, मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन. मॅनेजमेंट म्हणजेच नियोजन, संघटन आणि नियंत्रण. याद्वारे कोणतेही उद्दिष्ट योग्य प्रकारे पूर्ण करण्याची कला होय. हे उपलब्ध साधन सामग्रीचा आणि माणसांचा वापर करून कामे सोपी आणि प्रभावी बनवतं. यालाच मॅनेजमेंट असं म्हणतात. मग व्यवस्थापनाची मुख्य कामं कोणती? तर नियोजन अर्थात प्लॅनिंग, पुढे काय करायचं आणि कसं करायचं याचा बेत आधीच जगणे. संघटन ऑर्गनायझेशन, कामं वाटून देणं आणि आवश्यक गोष्टी गोळा करणं अर्थात मिळवणं. मार्गदर्शन डायरेक्शन, लोकांना योग्य ती दिशा दाखवणं आणि कामात मदत करणं. आणि यानंतर येतो तो म्हणजे नियंत्रण. काम वेळेवर आणि योग्य प्रकारे होत आहेत की नाही हे तपासणं म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. ही व्यवस्थापनाची मुख्य कामं होय. व्यवस्थापनाचं महत्व जर सांगायचं झालं, सर्वात मोठं महत्व म्हणजेच वेळेची बचत आणि योग्य वापर. आणि शेवटी यश. जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर आपण वेळेची बचत करू शकू, योग्य गोष्टींचा योग्य ठिकाणी वापर होईल आणि अपव्यय टाळला जाईल. आणि यानंतर मात्र आपल्याला नक्कीच यश मिळेल. कार्यक्रमात ऐकूयात व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर आणि येथे उपलब्ध असलेल्या संधी याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव आणि सहाय्यक प्राध्यापक सचिन बसये सर आणि डॉक्टर वरुण कळसे सर यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव आणि त्याच विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन बसये आणि डॉक्टर वरुण कळसे सर आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांच्याकडून व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर आणि तेथे उपलब्ध असलेल्या संधी, त्याचबरोबर विद्यापीठामध्ये आपला जो धाराशिव उपपरिसर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये एक अभ्यासक्रम चालवला जातो, त्या अभ्यासक्रमाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार. सर्वप्रथम मी आकाशवाणी धाराशिव या केंद्राचा आभारी आहे की आम्हाला आपल्याबरोबर आणि सर्व श्रोत्यांबरोबर हितगुज साधण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे.
1: डॉक्टर सुयोग अमृतराव सर, सुरुवातीला मला हे सांगाल की व्यवस्थापन शास्त्र हा जो उपपरिसर धाराशिव येथे आपण अभ्यासक्रमाचे संचालक आहात, तर व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि ते विद्यार्थ्यांसाठी का आवश्यक आहे?
2: नक्कीच मी

0: व्यवस्थापनाकडे येतोच, तत्पूर्वी मला माझ्या इथं विभागाचं थोडीशी माहिती सांगणे गरजेचे वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे व्यवस्थापनशास्त्र विभाग कार्यरत आहे. याची सुरुवात साधारणपणे 2009 या सालामध्ये झाली. सध्या या विभागामध्ये MBA, MCA आणि PhD चे रिसर्च सेंटर अशा पद्धतीचे प्रोग्राम चालू असतात. हा विभाग उद्योजकता संदर्भात उपलब्ध असणारे नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांचं कौशल्य विकास याच्यावरती प्रामुख्यानं काम करतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे की व्यवस्थापन म्हणजे काय, तर मला व्यवस्थापनामध्ये सांगायला आनंद होत आहे की साधारण सर्वसामान्य माणसाला व्यवस्थापन समजून घ्यायचं म्हणलं तर असं म्हणता येईल की आपल्याकडे जे उपलब्ध साधन समृद्धी आहे, साधन सामुग्री आहे, याचा चांगला वापर करून तुमचं जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे उद्दिष्ट योग्य वेळेमध्ये साध्य करता आलं पाहिजे, तर याला आपण साधारणपणे व्यवस्थापन असं म्हणू शकतो. म्हणजे गुणवत्तापूर्वक आणि अपेक्षित आउटपुट या प्रक्रियेतून येतं.
1: आता सर, असं म्हणतात की महाराष्ट्रीयन विद्यार्थी हा लीडरशिपमध्ये खूप मागं आहे, तर आणि लीडरशिपचा आणि व्यवस्थापनाचा जवळचा संबंध आहे, तर आता विद्यार्थ्यांना हे सांगाल की आपल्या जीवनामध्ये व्यवस्थापन असणं आणि लीडरशिप असणं हे किती महत्त्वाचं आहे?
0: मुळात व्यवस्थापन याची सुरुवातच होते आपल्या स्वतःपासून, आपल्या घरापासून, नंतर ते कार्यालयामध्ये जातं, नंतर ते कॉर्पोरेटमध्ये जातं आणि नंतर ते उद्योजकतेमध्ये जाते. आता आपण जे म्हणलात की लीडरशिप, तर मॅनेजमेंटमध्ये कार्य करत असताना मुख्यतः कुठल्याही व्यक्तीकडे काही उपजत कौशल्य गुण असणं खूप महत्त्वाचे आहेत. आत्ताच आपण 15 जुलै या दिवशी जागतिक कौशल्य दिन हा देखील साजरा केला, तर काही कौशल्य त्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे लीडरशिप, दुसऱ्यामध्ये येतं टीम प्लेयर, तुम्हाला टीममध्ये काम करता आलं पाहिजे एकमेकाला सहकार्य करून. त्याच्यामध्ये नंतर आहे कम्युनिकेशन स्किल, ज्याच्यामधून तुम्हाला संवाद साधणे, तुमच्या डोक्यामध्ये असणारी जी कल्पना आहे ते समोरच्याला पटवून सांगणे किंवा कन्व्हिन्स करून सांगणे, याची कला उपजत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच एक प्रॉब्लेम सॉल्विंग, आता सध्या टेक्नॉलॉजीचं यूज आहे, तर जेवढी टेक्नॉलॉजी आपले काम सोपं करत आहे त्याचबरोबर काही नवीन प्रश्न पण तयार करत आहे, तर नवीन प्रश्न आले म्हणजे पुन्हा नवीन उत्तरं शोधावं लागतील. तर उत्तरं शोधायची जिथं कुठं आवश्यकता भासेल, मग ते सामाजिक ठिकाण असू द्या, कॉर्पोरेटचं ठिकाण असू द्या किंवा कार्यालयाचं ठिकाण असू द्या, तिथे तुम्हाला मॅनेजमेंटची जोड लागतेच. आता आपण यूथ आणि लीडरशिपबद्दल म्हणलात, तर लीडरशिप म्हणजे असं आहे की मला माझं मत, मला माझा विचार 4 लोकांपुढे मीटिंगमध्ये काही प्रस्ताव स्वरूपात मांडता आला पाहिजे, तो कन्व्हिन्स करता आला पाहिजे, तर याची लीडरशिपची गुणवत्ता आणि ही क्वालिटी प्रत्येक व्यक्तीकडे असणं खूप गरजेचं आहे.
1: हो नक्की सर. सर, जसं तुम्ही म्हटलं की लीडरशिप असणं हे युवकामध्ये त्याची गुणवत्ता असणं फार आवश्यक आहे, तर धाराशिवची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही जी युवकांमध्ये आता जी लीडरशिपची आवश्यकता आहे ती सद्य परिस्थिती आंतरराष्ट्रीय आणि धाराशिवची काय परिस्थिती आपल्याला आढळते?
0: मला सांगायला आनंद होतो आहे की तुमच्या पुढे तुम्ही ज्यांची मुलाखत घेत आहे माझी, तर मी स्वतःच त्याचं एक उदाहरण आहे. मी मुख्यतः धाराशिवमधून येतो पण आंतरराष्ट्रीय दर्जावरती पण काम केलेलं आहे, ग्रामीण भागातून मी पण शिक्षण घेतलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कुठे शिकताय पेक्षा काय शिकताय, तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करताय, डेव्हलप केलेल्या गोष्टीचा वापर कसा करताय, प्रश्नांची उत्तर कसं शोधताय, हे उपजत गुण ह्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आणि शिकून तुमच्या अंगी येत असतात. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणायचं गेलं तर सध्याची परिस्थिती पाहिली तर जागतिकीकरणामध्ये खूप सारे सध्या आता वार चालू आहेत, त्याच्यानंतर परिस्थिती थोडीशी इकॉनॉमिकली इफेक्ट होते प्रत्येक देशावरती, तर या सगळ्यामध्येही प्रश्न पडले. याची उत्तरं काय, आता आपण बघितलं की महागाई वाढते तर तिथं मनी मॅनेजमेंट येईल, सोशल मीडियाचा खूप अतिरिक्त वापर होतो, माहिती खूप जास्त होते, तर तिथं तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटचा उपयोग होईल. सगळ्यांना सगळ्या गोष्टी वेळेमध्ये करायच्या, तिथं टाईम मॅनेजमेंटचा वापर होईल, आणि सगळंच काही बिघडलं तर एक मॅनेजमेंट स्किल राहते त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात. तर मॅनेजमेंट असा क्षेत्र आहे की जे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयुक्त देणार आहे.
1: नक्की सर. सर, व्यवस्थापन शास्त्र म्हटलं तर त्याच्यामध्ये विविध प्रकार येतात, तर ते विविध प्रकार आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण काय सांगाल, आणि हे जे प्रकार आहेत तर ते आपल्या विद्यापीठाचा जो उपपरिसर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जो उपपरिसर धाराशिव आहे, याच्यामध्ये कशा प्रकारचे कोर्स कशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
0: आपल्या धाराशिव येथील उपपरिसरामध्ये जवळपास तो खूप छानसा असा 60 एकरचा हिरवा

0: सेवागार असा परिसर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 विभाग आढळतात. खूप सारी संशोधनाची केंद्र देखील त्या याच्यामध्ये आहे. त्याच्यातला आमचा हा मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे.
1: बर,
0: तुम्ही जसं म्हणलं की मॅनेजमेंटमध्ये प्रकार कुठले कुठले असतात, तर मला इथं सांगायला आनंद होईल की काही कोर्सेस आहेत किंवा काही स्पेशलायझेशन हे ट्रॅडिशनल स्वरूपाचे आहेत, पारंपरिक म्हणूया. त्याच्यामध्ये येतं मग मार्केटिंग मॅनेजमेंट,
1: बर,
0: दुसरं येतं की त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मनुष्यबळ व्यवस्थापन, दुसरं येतं त्याच्यामध्ये फिनान्शियल मॅनेजमेंट, आर्थिक जसं मॅनेजमेंट करणं असेल, नंतर येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं मॅनेजमेंट, आणि शेवटचं एक स्पेशलायझेशन आहे प्रोडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट. तर हे झाले ट्रॅडिशनलमध्ये असणारी मॅनेजमेंट. आता आपल्या विभागामध्ये आम्ही काही नवीन स्पेशलायझेशन चालू केले आहेत, त्याच्यामध्ये एनजीओ मॅनेजमेंट आहे.
1: बर,
0: कारण खूप साऱ्या एनजीओ सोशल सर्व्हिसेसमध्ये वाढलेले आहेत. त्याच्यासोबत आता कोविड नंतर एक नवीन ट्रेंड आला हॉस्पिटल मॅनेजमेंटचा, तर तो देखील एक अर्थ चांगला. आणि आता ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंटचा एक नवीन ट्रेंड आला आहे. आणि सध्याच्या युगात एआयला सोडून काही होऊ शकत नाही. तर आपण एआयला स्वीकारलं तर एआय मधून आणि टेक्नॉलॉजीमधून एक दोन प्रकार आमच्याकडे चालू झाले. त्यातला एक प्रकार आहे म्हणजे डेटा अनालिसिस स्पेशलायझेशन चालू झालं, कारण हे मॅनेजमेंट म्हणजे निर्णय घेण्याची कला आहे. तर निर्णय घेत असताना तुम्हाला डेटा लागतो, तर डेटाचं अनालिसिस करणे हा एक स्पेशलायझेशन आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये एक आलेलं आहे की बिझनेस अनालिटिक्स, जेवढे काही बिझनेस आहेत त्याचं अनालिसिस कसं करता येईल. तर हे दोन स्पेशलायझेशन खूप सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
1: डॉक्टर सचिन बसये सर, विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरामध्ये वेगवेगळे कोर्सेसची प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर त्याविषयी आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण काय सांगाल?
2: नमस्कार श्रोते हो. सुविधा केंद्र आणि स्कूटनी सेंटर हे धाराशिव उपपरिसर व्यवसायशास्त्र विभाग येथे सुरू करण्यात आलेले आहे. विद्यार्थी इथे येऊन पण त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकतात, त्यांच्या नावाची नोंदणी पण त्यांना करायला मदत केली जाते. विद्यार्थ्यांना ह्याची प्रक्रियेमध्ये त्यांचे गुणांकन मेन्शन करावं लागतात, सोबतच त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात, आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्यावरती त्यांना व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. विद्यार्थ्यांना त्यांना स्वतःचं नाव नोंदणी व व्हेरिफिकेशन करून घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी जर या प्रक्रियेमध्ये करायचे राहून गेले तर ते या प्रक्रियेच्या बाहेर पडतात, त्यांना ऍडमिशन घ्यायला अडचण येते. याच्यानंतर जेव्हा ही प्रक्रिया पार पडेल याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे. एक असणारे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे 19 जुलैला, आणि एक असणारे फायनल मेरिट लिस्ट जे लागणार आहे 24 जुलैला. हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड सुरू होतील. कॅप राऊंडची डेट्स सध्या अनाऊन्स झालेली नाही आहे, पण अंदाजित याच्यामध्ये 5 ते 6 दिवसानंतर म्हणजे आपलं 24 जुलैनंतर ही प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये विलंब न करता स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणं अपेक्षित आहे, व शासनाचे विविध बेनिफिट्स याच विद्यार्थ्यांना लागू राहतील.
1: बर, डॉक्टर वरुण कडसे सर, आपल्या आता जो सरांनी डेट्स सांगितल्या त्या अभ्यासक्रमाच्या, तर त्या अभ्यासक्रमाच्या डेट्समध्ये कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची गरज विद्यार्थ्यांना आहे?
3: गोष्ट अशी आहे, आता जसं अमृतराव सरांनी सांगितलं की व्यवस्थापन शास्त्र जो हे आहे बीट आहे त्याच्यामध्ये काय काय संधी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच डॉक्युमेंट्सची सवय करावी लागेल. त्यासाठी आता लागणारे डॉक्युमेंटची खूप मोठी लिस्ट आहे, जवळपास 30-31 प्रकारचे डॉक्युमेंट्स ॲडमिशनच्या वेळेस लागतात. तर त्यातले काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत किंवा आपण जे कॉमन डॉक्युमेंट्स त्याला म्हणू, ते म्हणजे 10वीचं मार्कशीट, 10वीच्या मार्कशीटची जे सर्टिफिकेट मिळतं नंतर ती सनद, 12वीचं मार्कशीट आणि त्याची सनद, त्याच्यानंतर जी कुठली बॅचलर्स डिग्री असेल त्यांनी घेतलेली ग्रॅज्युएशन त्याचे सगळे मार्कशीट लागतात.
1: बरं,
3: म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे पास फेल किंवा एटीकेटी असलेले जेवढे असतील तेवढे सगळे मार्कशीटची गरज पडते. त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जी कुठली एंट्रन्स एक्झाम त्यांनी दिलेली आहे, कॅट, मॅट, सीईटी या सगळ्यांचे स्कोअर कार्ड इथं लागतात जे व्हॅलिड असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतर 6वा जो प्रकार आहे डॉक्युमेंट्सचा जो कॉमन म्हणला येतो तो आहे इंडियन नॅशनॅलिटी. तो विद्यार्थी भारताचा नागरिक आहे याचा त्याला प्रूफ द्यावा लागतं.
1: बरं,
3: ॲडिशनली जे डॉक्युमेंट्स आहेत आता यात काय की कॅन्डिडेटचे टाईप्स असतात, त्याच्यामध्ये ए पासून ते ई पर्यंत जे कॅन्डिडेटचे टाईप असतात ते महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असतात, म्हणजे ज्यांचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं आहे. त्याच्यानंतर जे अदर कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स असतात म्हणजे SC, ST, VJ, NT, DT, OBC, SBC, SEBC या सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे नॉन क्रिमिनल. ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना

0: नॉन क्रिमिनल डॉक्युमेंटची गरज पडते आणि त्याची व्हॅलिडिटी ही कंपल्सरी 31 मार्च 2027 असली पाहिजे.
1: बरं,
0: त्याच्यानंतर EWS कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रोफार्मा दिलेला आहे या आमच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये, प्रोफार्मा 5 तो त्यांना भरून द्यावा लागतो. त्याच्यानंतर जे ऑर्फन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक प्रोफार्मा यू दिलेला आहे तो त्यांना द्यावा लागतो. डिफेन्स कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांना प्रोफार्मा सी आणि डी आणि अदर जे रिलेटेड डोमेसाईल ट्रान्सफर डॉक्युमेंट्स असतात त्या सगळ्यांची गरज पडते. त्याच्यानंतर जे फिजिकल डिसेबल कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोफार्मा दिलेला आहे, प्रिस्क्राईब एक प्रॉपरली प्रिस्क्राईब केलेला आहे जे फिजिकली डिसेबल आहेत त्यांच्यासाठी. जम्मू काश्मीरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे प्रोफार्मा आहेत ते JKLM प्रकारचे प्रोफार्मा दिलेले आहेत. मायनॉरिटी कॅन्डिडेट्सला प्रोफार्मा ओ दिलेला आहे आणि त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. त्याच्यासोबत एक ट्युशन वीज फी वेवियर स्कीम असते म्हणजे TFW स्कीम असते. या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे हे कंपल्सरी आहे. त्याचसोबत स्टेट CET सेलनी जी वेळोवेळी ज्या प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या सगळ्या प्रक्रिया या विद्यार्थ्यांना जवळपास 1 वर्षापर्यंत फॉलो करावं लागतात. म्हणजे ज्यांनी नोव्हेंबरमध्ये CET दिलेली आहे त्यांची प्रोसेस आत्ता स्टार्ट झालेली आहे आणि एवढे पेशन्स ठेवून मग त्या विद्यार्थ्यांना MBA किंवा MCA ॲडमिशन मिळते.
1: डॉक्टर सचिन बसये सर, ज्या प्रकारे वरुण कृषी सरांनी डॉक्युमेंटची लिस्ट सांगितली आणि ती लिस्ट फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी अपलोड करायची आहे, अनावधानाने एखाद्या विद्यार्थ्याकडून काही डॉक्युमेंट राहून गेलं आणि त्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे लागलेली आहेत त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही, तर अशावेळी त्या विद्यार्थ्यांनी फायनल लिस्ट लागेपर्यंत काय करणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचं यादीत फायनल लिस्टमध्ये व्यवस्थितपणे नाव येईल?
2: आता ही नोंदणी प्रक्रियेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे जर डॉक्युमेंट अपलोड करायला चुकीने राहून गेलं असेल किंवा त्याला कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट घेता आला नसेल तर याच्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यावरती आपल्या नावाची शहानिशा करून त्यानंतर ते विद्यार्थी ग्रेव्हियन्स प्रोसेसमध्ये जाऊ शकतात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन करून त्यांच्या जे काही घराणे आहे ते मांडू शकतात. CET सेल हे याचे घराणे सॉल्व्ह करतात व विद्यार्थ्यांनी जर योग्य डॉक्युमेंट वेळेमध्ये अपलोड केले तर त्यांना त्यांच्या कास्ट कॅटेगरी बेनिफिट किंवा जे काही राहिलेले डॉक्युमेंट आहे ते अपलोड करण्यास संधी देण्यात येते. याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते, विद्यार्थी त्याच्यामध्ये पण स्वतःचं नाव चेक करून घेऊ शकतात.
1: डॉक्टर वरुण कळसे सर, आता जेव्हा फायनल लिस्ट विद्यार्थ्यांची लागेल तर त्या विद्यार्थ्यांना चे कॅप राऊंड कधी सुरू होणार आणि त्याविषयी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अपडेट राहणं आवश्यक आहे?
0: सर, एक्झॅक्टली डेट तर सांगता येणार नाही. आम्ही सुद्धा DTEच्या वेळापत्रक जे वेळोवेळी प्रसिद्ध होतं ते फॉलो करतो.
1: येस,
0: पण साधारणतः 4 राऊंड्स असतात कॅप राऊंड आपण त्याला म्हणतो. त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की फर्स्ट राऊंडमध्ये भरला होता ऑप्शन फॉर्म आणि मग सेकंड राऊंडमध्ये भरायची गरज नाही. तर प्रत्येक राऊंडमध्ये त्यांनी ऑप्शन फॉर्म हा भरलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्या नियमांप्रमाणे त्याचा जिथं कुठे नंबर लागला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर समजा जर कधी असं होतं की 4 राऊंडमध्ये नंबर्स नाही लागला तर आमच्याकडे एक शेवटचा स्पॉट राऊंड असतो आणि त्या स्पॉट राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांनी येऊन परत इथे आमच्याकडे येऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं.
1: बरं,
0: आणि त्यासाठीसुद्धा आमचं जे डिपार्टमेंट आहे किंवा आमचं जे उपकेंद्र आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मदत करतं प्रत्येक विद्यार्थ्याला जर ते आमच्याकडे आले तर. पण त्यांनी त्या वेळेत येणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या शेवटच्या आम्ही जनरली बघतो की मुलं शेवटच्या दिवसाची वाट बघतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की संध्याकाळी 5:55 लिंक बंद होते मग त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊन जातं.
1: बरं,
0: आणि एका पण प्रक्रियेतनं जर विद्यार्थी बाहेर पडला तर तो पूर्ण वर्ष त्याचं वाया जातं.
1: बरोबर,
0: तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचं आहे की सगळ्या डेट्स पाळणे. आम्ही एक त्यासाठी एक सपोर्ट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर विद्यार्थी असतील तर माझं तर म्हणणं आहे त्या विद्यार्थ्यांनी रोज सकाळी एकदा संध्याकाळी एकदा व्हॉट्सअप ग्रुप चेक करावा की त्यात कुठली नवीन इन्स्ट्रक्शन आलेली आहे का.
1: बरं, डॉक्टर सुयोग अमृतराव सर, आता जसं सचिन बसये सरांनी आणि डॉक्टर वरुण कळसे सरांनी MBA आणि MCA या अभ्यासक्रमाच्या प्रक्रिया आणि वेळापत्रक सांगितले, तर हे जे MBA आणि MCA कोर्स आहे ते विद्यार्थ्यांनी का घ्यावे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत?
3: महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण जेव्हा भारत देश असं पाहतो तेव्हा सध्या आपल्याकडे 2047 विजन 2047 अशा नावाचं विकसित भारत नावाचं आपलं विजन आहे. सोबत असंही विजन आहे की आपल्याला लवकरात लवकर जगातील टॉप 3 इकॉनॉमीमध्ये देखील स्थान मिळवायचं.

0: हो,
1: या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्योग व्यवसाय यांचा जो रोल आहे तो खूप प्रामुख्याने महत्त्वाचा असणार आहे.
0: हो,
1: ज्यावेळेस आपल्याला उद्योग व्यवसाय म्हणतो त्यावेळेस त्या उद्योग व्यवसायाला लागणारा गुणवत्तापूर्वक मनुष्यबळ, हे मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी मला वाटतं व्यवस्थापन शास्त्र विभागाची आहे किंवा व्यवस्थापन शास्त्र विषयाची आहे. त्याच्यामुळे चांगलं मनुष्यबळ हे फक्त त्या विद्यार्थ्यांचं वैयक्तिक आयुष्यच तयार करणार नाही आहे, तर ते देशाचं देखील आयुष्य किंवा देशाचं देखील एक चांगलं योगदान त्या विद्यार्थ्यांमार्फत जाणार आहे. आता राहिला जसं तुम्ही आत्ता काही म्हणलात की स्कोप कुठे आहे, एकतर विद्यार्थी तो प्रायव्हेट जॉबमध्ये जाऊ शकतो, मग खूप साऱ्या कॉर्पोरेट कंपन्या इंडियामध्ये आहेत किंवा खूप साऱ्या MNCs आता भारतामध्ये आहेत, कारण भारताचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जो रेट आहे तो खूप चांगला आहे, त्यामुळे परदेशी कंपनी इथं आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी आहेत. नंतर एक आहे की एंटरप्रेन्योरशिप जो प्रकार आहे, मुलांकडे कल्पना आहेत पण त्या कल्पनांचं व्यवसायामध्ये रूपांतर होत नाही, तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा करिअरची संधी आहे. आणि सध्या आपण शब्द ऐकला असेल, खूप प्रचलित शब्द आहे स्टार्टअप.
0: हो,
1: तर स्टार्टअप जेव्हा जेव्हा येतं तर हे अगदी ग्रामीण भागातली मुलांच्या डोक्यातली कल्पना त्यांनी सत्यात उतरवलेली आहे, अगदी कमी फंडिंगमध्ये आहे, अगदी त्याला आउटपुट मिळतं, रिझल्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे कल्पनेला संधी आणि त्यातून रिझल्ट ओरिएंटेड उत्तरं तयार करण्याची ताकद स्टार्टअपमध्ये आहे. तर एवढ्या बऱ्याचशा संध्या या त्यातून आहेत. आणि मला असं वाटतं की शिक्षण आपण आपलं वैयक्तिक आयुष्याचं गुणवत्ता वाढण्यासाठी घेत असतो.
0: बरोबर.
1: तर याच्यामध्ये मॅनेजमेंट शिकल्यानंतर त्या व्यक्तीला जॉब उद्योग हे चालेलच, पण सोबत त्याचा दृष्टिकोन बदलतो. मला वाटतं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला दृष्टिकोन बदलणे खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी मॅनेजमेंट महत्वाचं आहे असं माझं याच्या या ठिकाणी मत आहे.
0: नक्की सर. सर, बरेचसे विद्यार्थी, आता प्रक्रिया तर नेमकी सुरू झालेली आहे पण बरेचसे विद्यार्थी फ्युचरमध्ये MBA आणि MCA कोर्स करण्याचा विचारत असतील, तर कोणत्या विद्यार्थ्यांनी MBA आणि MCA कोर्सकडे वळावं, म्हणजे जेणेकरून त्यांचं स्वतःचं जे आत्मपरीक्षण आहे ते करावं आणि या कोर्सकडे वळावं, असे कुठलं आत्मपरीक्षण विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे?
1: त्याला आपण असं म्हणूया की आमच्याकडे एक संकल्पना आम्ही राबवतो आमच्या विभागामध्ये, एरिया ऑफ इंटरेस्ट. बरेच वेळेस मला माहीतच नसतं की माझी पर्सनॅलिटी कशी आहे आणि मी कशामध्ये करिअर केलं पाहिजे. तर करिअर आपलं कशामध्ये शकते, जे टेस्ट किंवा आपल्या सेल्फ असतं त्याला आपण अनालिसिस म्हणतो.
0: हो,
1: मला काय जमतं याला म्हणतात स्ट्रेंथ, मला काय जमत नाही याला म्हणायचं विकनेस. तर आपलं स्वतःचं एक स्ट्रेंथ आणि विकनेसेस या अगोदर मुलांनी चांगल्या एका स्वतःपुरत्याच पेपरवरती लिहून काढाव्यात, याला लिंक कराव्यात. कशाशी लिंक कराव्यात? उदाहरणामध्ये आमचा मार्केटिंगचा जर जॉब घेतला तर सुरुवातीला त्याला फील्डवरती जावं लागेल, मग त्याला बोलावं लागेल, त्याला कन्व्हिन्स करावं लागेल, त्याला पटवून सांगावं लागेल, मग माझं नेचर तसं आहे का, माझ्याकडे ती स्किल आहे का, तर तुम्ही मार्केटिंग प्रेफर करा.
0: बरं,
1: मला फिनान्स करायचं आहे, माझं बेसिक फंडामेंटल नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे, मला कॅबिनमध्ये बसून बॅलन्स शीट टॅली करायला आवडतं, मला डिसिजन घ्यायला आवडतात डेटावरती, गो फॉर द फायनान्स. फायनान्स खूप चांगला आहे. मला वाटतं की माझ्याकडे लोकांमध्ये फिरणं, हिंडणं, बसणं, चर्चा करणं, लोकांशी हितगुज साधणं, म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट मला खूप चांगलं जमतं, तर अशा वेळेस मी HR प्रेफर करावा. म्हणजे सध्या मुलींना खूप HR साठी खूप प्रोत्साहन दिलं जातं, तर HR प्रेफर करावा. तर तुमचं असणारी स्वतःची स्ट्रेंथ आणि विकनेसेस, मार्केटमध्ये असणारा स्कोप आणि करिअर, याची सांगड घालून करिअरची निवड केली पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये आणखी एक मी ॲड करतो, सध्या शिक्षणामध्ये खूप सारे बदल आलेत, जसं आपण NEPच्या बद्दल बरेच वेळेस ऐकतो, तर NEPनं काय केलेलं आहे की एक डायनॅमिझम आणलेला आहे एज्युकेशनमध्ये. म्हणजे जो एक पॅरालिस स्ट्रेट फॉरवर्डनेस होता की मी BCom केलं मग मी MCom करतोय, मी BA केलं मी MA करतोय, असं ट्रॅडिशनल पॅटर्न न ठेवता तुम्ही डायनॅमिझम होतो, त्याच्यामध्ये एक मेजर आलं आहे, मायनर आले, त्याच्यामध्ये मल्टिपल एंट्री आहे, मल्टिपल एक्झिट आहे, इव्हन 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन देखील ट्रॅडिशनल कोर्सला आलेलं आहे. तर हे NEPमध्ये आलं. NEPचे एक खास वैशिष्ट्य काय की हे तुम्हाला कौशल्य बेस आणि इंडस्ट्रीला कनेक्ट या दोन्हीवरती जास्त फोकस या NEPमध्ये दिलेला आहे. तर असेच चेंजेस बरेचसे याच्यामध्ये होत आहेत.
0: नक्की सर. सर, असं म्हणता येईल की कुठलंही कार्य करायचं असेल तर त्या कार्याचं व्यवस्थापन करणं हे फार आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याला आपल्या संपूर्ण जीवनामध्ये व्यवस्थापन जर त्याचं चांगलं असेल तर तो सक्सेसफुल नक्कीच होऊ शकतो. सर, शेवटी आपण जो MBA आणि MCA कोर्स आहे किंवा व्यवस्थापन, हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्राची, या संधीचा फायदा घ्यावा, याविषयी आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना काय आवाहन कराल?
1: खूप चांगला आहे प्रश्न आपला. त्याला आपण ट्रेंड म्हणूया. मार्केटमध्ये ट्रेंड बदलत राहतात. म्हणजे पहिलं काय होतं की टीम मॅनेजमेंट करायचं तर फिजिकली मी ऑफिसमध्ये गेलो आहे, मी सकाळी मीटिंग घेतली, आजचे टार्गेट सांगितले, आजचे काम सांगितले, मी आजची माझी टीम

0: मॅनेज केली. आज वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आलेली आहे
1: हो,
0: ज्याच्यामध्ये माणसं समोरासमोर नाही आहेत तरी पण त्या मॅनेजरला त्याची टीम हँडल करायची आहे. मग त्यानं शिकत असताना सुरुवातीला काम करत असणारा वापरलेली कौशल्य आणि आत्ता जो वापरतो आहे कौशल्य याच्यामध्ये बदल आहे. तर हे सारखं लर्न करत राहणे मॅनेजमेंट आपल्याला शिकवतं आणि तुम्हाला मार्केटशी कनेक्ट करतं. मार्केटमध्ये जे चालू आहे ते तुम्हाला शिकावं लागतं. आता आपण म्हणतो की सध्या काय की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि ह्युमन सेंट्रिक असा एक मॅनेजमेंटमध्ये अप्रोच आलेला आहे. म्हणजे फक्त काम करून घ्यायचं आहे का, तो माणूस तो एम्प्लॉई आनंदी पण असला पाहिजे, त्याला तिथे काम करायला प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे
1: हो.
0: तर या सगळ्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट तुम्हाला घडवतं, म्हणून मॅनेजमेंटकडे जावं असं माझं मत आहे. आणि शेवटी सांगायला मला हरकत नाही, आपल्याला गुणवत्तापूर्वक युवक घडवायचे आहेत, आपल्याला चांगले युवक घडवायचे आहेत, त्याच वेळेस ते इथिकली देखील स्ट्रॉंग असले पाहिजे
1: बरोबर,
0: त्यांची विचारसरणी देखील पॉझिटिव्ह असली पाहिजे. आणि जर खूप सारं यश मिळतंय पण तो इथिकली यश नाही आहे तर त्या यशाला मला नाही वाटत काही अर्थ आहे. तर इथिकली यश मिळणं हे देखील मॅनेजमेंट तुम्हाला शिकवतं, आपल्याला ह्युमन कॅपिटल बनवायला शिकवतं. माझं विद्यार्थ्यांना शेवटचा असा अपील राहील, तुम्हाला जिथे कुठे ज्या क्षेत्रामध्ये वाटतं की मला संधी आहे गो फॉर इट, स्वतःची चाचपणी करा, मला काय फिट होत आहे, मला काय सूट होतं, त्या दृष्टिकोनातून आपल्या करिअरचं प्लॅनिंग करा, नियोजन करा आणि त्याच्यानुसार पुढे जावा. आणि दुसरी एक अपील करतो की स्टेट सीईटी सेल आणि डीटी यांच्यामार्फत ही सर्व प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन टप्पे महत्त्वाचे आहेत, एक आहे प्रक्रिया ज्याला आपण प्रोसेस म्हणू आणि दुसरी आहे त्याला डेडलाईन. ह्या दोन गोष्टी विसरू नका. प्रक्रिया केल्या नाहीत क्यूच्या बाहेर जाणार, डेडलाईन मिस केली क्यूच्या बाहेर जाणार. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे. माझा विभाग, आमचा विभाग मॅनेजमेंट सायन्स खूप चांगलं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ग्रामीण भागातली सर्व विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि त्या विद्यार्थ्यांना जॉबपर्यंत आणि उद्योजकतापर्यंत पोहोचवण्याचा जो काही आनंद आमच्या सगळ्या टीमला मिळतो आहे. आमची टीम सध्या खूप छान काम करत आहे. माझे सहकारी विक्रम शिंदे सर आज इथे नाही आहेत, पण हे सगळं काम करत असताना आम्हाला प्रोत्साहन मिळतं. ते आमचे सन्माननीय विद्यापीठाचे कुलगुरू फुलारी सर, सन्माननीय प्र कुलगुरू वक्ते सर, सन्माननीय कुलसचिव अमृत कर सर, आमच्या उपकेंद्राचे संचालक, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचा व्यवस्थापन शास्त्र विभाग खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे.
1: नक्की सर. डॉक्टर सुयोग अमृतराव सर, डॉक्टर सचिन बसे सर आणि डॉक्टर वरुण कळसे सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्रात आलात आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना व्यवस्थापन आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिवमध्ये असलेल्या व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये असलेल्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तररित्या माहिती दिली. त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद.
2: धन्यवाद दोस्तों. हो, आताच आपण कार्यक्रमात ऐकलात व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर आणि येथे उपलब्ध असलेल्या संधी याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव आणि सहाय्यक प्राध्यापक सचिन बसये सर आणि डॉक्टर वरुण कळसे सर यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत.

अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

0: ते कुमार सप्तर्षी यांचं निधन आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल, असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये।
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।
4: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
4: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
4: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
4: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
2: प्रवेश निःशुल्क।
4: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।
5: अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली.

0: भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या वहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरीडे. जे 89 किलोमीटर वन वे आहे, तर या 4 ट्रिप्स एव्हरीडे होतील. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय? तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या, त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावरून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिन सोनीपत सेक्शन का? तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवरती. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल? तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 रुपये पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन्स आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी? तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण चार

0: या पूर्ण प्रोजेक्टला लागली, पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300 अधिक रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
3: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन

योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ

0: आमचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राने.
2: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
1: FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजतात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार. तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, एफ एम बँडच्या 101.3 MHz आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ, शके 1948, अर्थात आज 18 जुलै 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: द्यावी.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकूया तूर पिकाची निगा याविषयी. कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ प्राध्यापक भगवान अरबाड यांची ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, धाराशिव जिल्हा हा कधी काळी तुरीच्या उत्पादनाबाबतीत मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या नामांकित जिल्ह्यापैकी एक जिल्हा होता. आता होता हा शब्द यासाठी वापरतो आहे कारण अनेक ठिकाणी आता तुरीचं उत्पादन बऱ्यापैकी घटत आलं, पण तरीही आजही धाराशिव जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये काही बेल्ट असे आहेत की जिथं तुरीचं वारेमाप उत्पादन घेतलं जातं. अनेक ठिकाणी माडी तूर अर्थात स्वतंत्र किंवा बहुपीक पद्धतीत सोयाबीन सोबत तूर, उडीदासोबत तूर अशी उत्पादित केली जाते. या तुरीच्या अनुषंगानेच तुम्हाला अधिक माहिती करून देण्याकरिता आज आपण भेट दिली आहे तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्रास, आणि या ठिकाणी आपल्याला या संदर्भात माहिती देणार आहेत मृदाशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर भगवान अरबाड. अरबाड सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
3: नमस्कार सर.
2: अरबाड सर, आता या सिच्युएशनला आत्ता तुरीला कसं हाताळलं पाहिजे?
3: आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन पाठोपाठ तूर ह्या पिकाचं क्षेत्र मोठं आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सोयाबीन हे आंतरपीक म्हणून सुद्धा घेतले जाते. जसं की उडीद असेल, तूर, सोयाबीन असेल, मूग असेल, ह्या पिकामध्ये तुरीचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये तुरीला मार्केट दर सुद्धा बऱ्या इतर पिकांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. आपल्याकडे उमरगा असेल, लोहारा असेल किंवा धाराशिव तालुका असेल, कळंब असेल, प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं पीक हे घेतले जाते. आणि तुरीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तूर आता तुरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा झालेले आहेत. त्याच्या लागवडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. आता इथून पुढे तुरीमध्ये आपल्या लक्षात घेणं सगळ्यात महत्वाची बाब आहे की आता आपल्याला याच्यामध्ये शेंडा मारणं तेवढा अपेक्षित आहे. 55 ते 60 दिवसामध्ये आपण तुरीमध्ये पहिली खुडणी करणं गरजेचं आहे. परंतु यावर्षी काही ठिकाणी पाऊस काळ अतिअल्प होता, त्यामुळे तिथं काही ठिकाणी तुरीची वाढ सुद्धा झालेली नाही. तर अशा ठिकाणी आपण 60-70 दिवसांनी जरी शेंडा मारला तरी काही हरकत नाही. परंतु तुरीमध्ये आपण जर शेंडा जर मारला तर तुरीची वाढ काही प्रमाणामध्ये खुंटते आणि तिला तिच्यामध्ये फळ फांद्यांचं प्रमाण खालून वाढायला सुरुवात करते. आपल्याला तुरीमध्ये उंचीची अपेक्षा नसून जेवढ्या फळ फांद्या खालून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटतील त्याच फळ फांद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता येत असते. त्याच्यामुळं शक्यतो आपल्याला मजुराच्या साह्यानं आता शेंडा खुडणं आपल्याला योग्य होणार नाही. तर आपल्याकडे मार्केटमध्ये काय आपले जे काही पाटीवरचे फॉर आहेत यांना आपण जर ते यंत्र जर लावून जर आपण त्या कटरनं जर तुरीचे शेंडे जर खुडले तर शेतकऱ्यांना ते अधिक सोयीचं होईल. आणि या परिस्थितीमध्ये आपण तुरीमध्ये पहिली खुडणी 55 ते 60 दिवसामध्ये आणि दुसरी खुडणी 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान जर केली तर निश्चितच शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. जिथे पाऊस काळ अति अल्प आहे अशा शेतकऱ्यांनी 70 ते 80 दिवसामध्ये एक जरी खुडणी केली तर शेतकऱ्यांना तिथं फळफांद्यामध्ये निश्चितच वाढ आढळून दिसेल. बऱ्याच ठिकाणी शेतकरी दाट तूर पेरतात तर दाट सुद्धा आपल्याकडे वेळ गेलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण झाडांची संख्या जरी कमी केली, 2 झाडामधली जवळपास आपण 1 फूट किंवा 1 फूट 9 इंच जरी अंतर ठेवलं तर निश्चितच शेतकऱ्यांना तिथं त्याचा चांगला फायदा होईल. जितकी तूर दाट असेल तितकी निश्चितच तुरीमध्ये उत्पादकता कमी येते. त्याच्यामुळे 2 झाडेतलं अंतरसुद्धा जवळपास 1 फूट असणं गरजेचं आहे. आणि 2 उंचीतलं अंतर जे काही आपण पेरणी केलेलं आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने वगैरे ते योग्य असेलच.
2: अरबाड सर, आता शेंडे मारण्याबद्दल सांगितलं तुम्ही तर फवारणी संदर्भात थोडं मार्गदर्शन करा.
3: जो काही मागचा पावसाचा खंड पडला होता या खंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुरीमध्ये पाणी गुंडाळण्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत होता. तर पाणी गुंडाळण्या आळीसाठी जे काही आपण सोयाबीन सोबत इतर कीटकनाशक फवारणी घेतो जसं की जे काही कीटकनाशक असेल त्या कीटकनाशकांना त्याचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होईल. त्याच्यामध्ये आपण थायमिझॉक्सिन प्लस लॅम्डासाइटिसचं कॉम्बिनेशन असेल, कोरेंटीप्रोचं कॉम्बिनेशन असेल किंवा आपल्याकडे प्रोफेक्सचं कॉम्बिनेशन असेल ह्या सगळ्यांनी त्याचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होऊ शकतो. परंतु दरवर्षी आपल्याकडे जी काही तुरीमध्ये समस्या येते ती म्हणजे जवळपास आपल्याकडे भविष्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तूर पिकामध्ये मरचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला ते मर जरी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये जरी दिसत असेल परंतु त्याचा प्रादुर्भाव होईला, त्या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवात होईला ही आपल्याला ऑगस्टपासून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात होते. तर ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, जे काही आपण कीटकनाशक घेतो

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण

0: त्याच्या सोबत एखादं बुरशीनाशक कार्बँडिझिन प्लस मेनकोझेब असेल किंवा इतर कोणत्याही बुरशीनाशकाची आपण फवारणी केली तर निश्चितच त्याचा प्रादुर्भाव आपल्याला भविष्यात कमी आढळून येईल. तसंच आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये न चुकता बाविस्टीन प्लस मेनकोझेब 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून याची आपल्याला आपण जर तुरीच्या बुडाला जर आळवणी जर केली तर निश्चितच ह्या जो काही फायटोप्थोर आहे याचा निश्चितच आपल्याकडे प्रादुर्भावसुद्धा कमी होऊ शकेल. तसंच आपल्याकडे जैविकमध्ये बायोमिक्स हे कल्चर आहे 210 रुपये प्रति लिटर आहे, याची जर आपण आळवणी जर केली 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून तुरीच्या बुडाला जर याची आळवणी जर केली ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्याचा भविष्यामध्ये त्या फायटोप्थोराचा सुद्धा प्रादुर्भाव वाढणार नाही. कारण की बऱ्याच वेळेस काय होते नंतर आपल्याला जो काय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो काय मरचा प्रादुर्भाव दिसतो त्यावेळेस तर आपण काही झाडं जिवंत करू शकत नाहीत. त्यामुळे जर आपण याचीच येणारे किंवा जर जास्त यावर्षी जर आपल्याला वाटलं की आपल्या शेतामध्ये जास्त पाणी होईल किंवा पाऊस काळ जास्त आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण ही ऑगस्ट सप्टेंबरपासूनच ह्या उपाययोजनाची आपण सुरुवात करणं अपेक्षित आहे जेणेकरून आपलं तुरीचं हातचं पीक जाणार नाही.
1: अरबड सर, तुरीचा अनुभव असा आहे की जेव्हा पीक भरात येतं आणि फुलं दाट लागलेली दिसतात तेव्हा मनात खूप अपेक्षा वाढतात शेतकरी बांधवांच्या की आमदा तूर भरपूर येणार, परंतु जेव्हा शेंगा लागायची वेळ येते तेव्हा कळते की फुलगळ खूप होऊन गेलेली आहे, त्यामुळे साहजिकच फळ धारणा कमी होते आणि जी होते तिच्यामध्ये नंतर शेंगा पोखरणारी आळी असू देत किंवा फळगळ असू देत धुई पडणं असू देत त्यामुळं तूर मार खाते, तर येऊ नये आणि त्यासाठी काय करता यावं?
0: अतिशय छान प्रश्न विचारले सर आपने. तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस तुरीमध्ये बारीक आपल्याला माहिती कळी लागते किंवा गुंडी लागते या अवस्थेमध्ये आपण पहिली फवारणी तुरीमध्ये आपण इमॅमेक्टिन बेन्झोएट प्रति 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून याची आपल्याला फवारणी करणं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अपेक्षित आहे. तसंच आपल्याला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आपण आळीसाठी तर सगळ्या उपाययोजना करतो परंतु आपल्यामध्ये तुरीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे अडकण दिसते अडकण किंवा तूर बारीक दाणा होतो किंवा अडकण होते तर याच्यामध्ये आपल्याला एखाद्या आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे काही मार्केटमध्ये बरेचसे मॉलिक्युल असेल की त्याच्यामध्ये एक स्पर्शजन्य कीटकनाशके आणि एक आंतरप्रवाही कीटक तर अशा कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याकडे आळीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होईल आणि शेंग माशीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव कमी होईल. कारण की आपण नुसतं जर कॉन्टॅक्ट औषधाचा वापर जर केला तर शेंग माशीला त्यानं काहीच फरक पडणार नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तुरीमध्ये अडकण होऊ शकते. आपल्या माहिती तूर एखाद्या वेळेस किडीनं खाल्लेली परवडती पण तुरीमध्ये अडकण जर झालं तर आपल्याला त्या तुरीचा दर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आढळून येतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून ज्यावेळेस बारीक तुरीला वादी लागती किंवा शेंग लागती तर अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फुलोरा दिसतो परंतु तुरीमध्ये गळ दिसते. मग आपल्याला माहिती तुरीमध्ये 7 बहार येतात परंतु पहिला बहार जर आपण चांगल्या पद्धतीनं टिकवला तर तुरीमध्ये आपल्याला अपेक्षित उत्पादन भेटते. तर हे पहिला बहार टिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ज्यावेळेस आपण पहिली तुरीमध्ये फवारणी घेतो त्याच्यामध्ये आपल्याकडे NA नॅप्थेलिक आपण ॲसिटिक ॲसिड म्हणतो त्याची 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर टाकून आपण फवारणी जर केली तर जो काय फुलोरा लागला तो फुलोरा जवळपास आपला टिकून राहतो आणि त्या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर व्हायला संधी मिळते. जर धुई जरी आली तर याचा आपल्याला फारसा त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. 10-15% फ्लोरा गळून परंतु आपला बाकीचा फ्लोरा चांगल्या पद्धतीनं टिकला तरी आपल्याला अपेक्षित उत्पादन भेटेल. तर आपल्याला तुरीमध्ये एकच महत्त्वाची बाब आहे की आपण जितकं होईल तितका पहिला जर आपण बहार आपण जर टिकवला निश्चितच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये चांगला फायदा होईल. कारण की आपल्याला माहिती तूर एकतर तूर आपलं पीक असं आहे की ज्यावेळेस आपलं फ्लोरा येतो त्यावेळेस आपल्याकडे पाऊस निघून जातो आणि जे काय आपल्याला तुरीचं नंतर जे काय तुरीचं म्हणजे फुलोरा असेल त्याचं शेंग लागणं असेल शेंग भरणं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या तुरीला आपल्या जमिनीमधल्या ओलाव्यावरती कराव्या लागतात. आणि जितकं जितकं मग फुलोरा लेट झाला किंवा पहिला फुलोरा गेला दुसऱ्या फुलोऱ्यावरती आपण गेलोत आणि जसं जसं लेट होईल तसं तसं काय होईल आपल्याला मनावर तसं उत्पादन होणार नाही. कारण की आपल्या जमिनीतली मोठ्या प्रमाणामधलं काय होईल तोपर्यंत मॉइश्चर निघून जाईल. कारण की हे सगळं तुरी जे काय कोरोडं हो तुरी आहेत या सगळ्या त्या जमिनीमधल्या ओल्याव्यावरती येत असतात. त्याच्यामुळे आपण याच्यावरती इथून पुढे लक्षात घेणं गरजेचं आहे की कमी कालावधीची जातीची लागवड करणं गरजेचं आहे. जसे की आपल्याकडे 711 वाहन आहे जिथं शेतकऱ्यांना पाणी सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी तुरीमध्ये 2 सिंचन देणं गरजेचं आहे. पहिलं जर पाऊस लवकर जर गेला असेल तर आपण पहिलं पाणी कळीच्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे आणि दुसरं पाणी ज्यावेळेस तुरीच्या शेंगामध्ये बाजरी एवढा दाणा होतो त्यावेळेस जर आपण दुसरं जर पाणी दिलं तर अशा परिस्थितीमध्ये तुरीमध्ये 50% निश्चितच उत्पादकता वाढते. तुरीमध्ये गणितच असं आहे की 1 जर पाणी दिलं तर 33% उत्पादन वाढते आणि 2 जर तुरीला पाणी जर दिले तर जवळपास 50% तुरीची उत्पादकता वाढते. तर इतर पिकांना

0: पण जास्त पाणी देण्यापेक्षा तुरीमध्ये जर आपण तसं पाण्याचं जर व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
1: अरबाड सर, आता एक शेवटचा प्रश्न घेतो की तूर काढणीच्या वेळी शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण आता मजूर टंचाईमुळे बऱ्यापैकी हार्वेस्टरनं तूर काढली जाते, तर हार्वेस्टरनं काढणारी असू देत किंवा मजुरांकडून काढणारी असू देत, तूर काढताना केव्हा काढावी आणि काढताना काय काळजी घ्यावी, तसंच काढल्यानंतर साठवणुकीबद्दल काय सांगा?
0: तूर आता आजकाल आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टरच्या सहाय्याने तूर निघते आणि तुरीमध्ये असे फारसे हार्वेस्टिंगच्या बाबतीत समस्या नाहीत की पानं हिरवे वगैरे लागतात, कारण की तूर पूर्णपणे वाळली जाते. फक्त हार्वेस्टरच्या सहाय्याने काढत असताना एवढीच महत्वाची एक बाब आहे की जर तुरीमध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तुरीला मोठ्या प्रमाणामध्ये हिरवं तण राहिल्यामुळे तुरीला त्याचा डाग मोठ्या प्रमाणामध्ये बसतो. त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच तुरीमध्ये तण विरित जर शेत जर आपण ठेवलं तर हार्वेस्टरनं आपण कमी पैशामध्ये तूर चांगल्या पद्धतीनं काढू शकतो. परंतु तणांचा जर प्रादुर्भाव जास्त असेल त्या तूर पिकामध्ये तर आपल्याला मजुराच्या सहाय्यानं ती तूर काढून घेतलेली परवडती किंवा त्या तुरीला डाग, कारण की तुरीला जर डाग पडला तर पुन्हा त्या तुरीचे मार्केट भाव फार मोठ्या कमी भावामध्ये शेतकऱ्यांना विकावं लागतील, किंवा त्याच्यामध्ये तुरीसोबत मोठ्या प्रमाणामध्ये तणांचं बी येतं किंवा इतर काडी कचरा मोठ्या प्रमाणामध्ये येतो. गरीब बांधवांनी तूर जर आपल्याला हार्वेस्टरनं जर काढायची असेल तर आतापासूनच आपण ते शेत तण विरीत ठेवणं गरजेचं आहे. किंवा आता जरी आपण सोयाबीनमध्ये असेल किंवा उडीद पिकामध्ये जर तूर असेल तर आत्ताच आपण ती खुरप आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण त्या काकऱ्या नुसत्या खुरपून जरी घेतल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी निश्चितच होईल. आणि तुरीच्या तुरीमध्ये आपल्याला तसंच एखाद दुसरं ऊन देणं अपेक्षित आहे. तुरीमध्ये सुद्धा आपल्याला भुंग्याचा याचा प्रादुर्भाव होतो. किंवा साठवणूक करताना तुरीमध्ये ऊन अगोदर देणं आणि नंतर साठवणूक करणं गरजेचं आहे. तसंच जास्त कालावधीसाठी आपल्याला तूर जर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी आपण त्यामध्ये एखाद्या भुंग्याची सुद्धा तुरीमध्ये फार लवकर भुंगा लागतो आणि याच्यासाठी आपण तूर शक्यतो लवकर विक्री करावी किंवा आपण त्याला चांगलं ऊन देऊन त्याची विक्री करावी.
1: खूप खूप धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर भगवान अरबाड सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि तूर पिकाबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना माहिती दिलीत. दिलेल्या माहितीसाठी आकाशवाणी केंद्राच्या वतीनं सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, किसान वाणी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत तूर पिकाची निगा याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील प्राध्यापक भगवान अरबाड यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुम्ही जगभरात कोठेही ऐकू शकता. त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR.
3: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार कृषीवाणी अन किसान वाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: मंडळी, आता किसान वाणी कार्यक्रमात ऐकूया आरोग्य सल्ला आहे सदर. यामध्ये आज रजो निवृत्ती या विषयीच्या माहितीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित करीत आहोत. ही माहिती आपल्याला सांगत आहेत धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर स्मिता गवळी.
4: नमस्कार डॉक्टर.
5: नमस्कार.
4: स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयमुखाचा कॅन्सर ह्या दोन्ही कॅन्सरची संभाव्य लक्षणं किंवा ह्या दोन्ही कॅन्सरची किती शक्यता असू शकते रजोनिवृत्तीच्या काळामध्ये, काय सांगाल?
5: रजोनिवृत्तीच्या काळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कॅन्सर म्हणजे आता सध्या तर ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि त्याच्यानंतर एंडोमेट्रियल कॅन्सर. तर हे दोन कॅन्सर ह्या काळामध्ये महिलांना भेडसावतात. तर यांची तपासणी स्वतःच्या स्वतः करू शकतात, गाठ असणे किंवा बघणे, स्वतः लक्ष देणे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात. त्यामुळे 40 पुढील महिलांनी स्वतःच्या हेल्थबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे,
4: कारण पुढे जाऊन खूप गंभीर समस्या उद्भवण्यापेक्षा वेळीच किंवा आधीच जर आपण तपासण्या करून घेतल्या तर आपण असं म्हणू शकतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही संकल्प

0: नाही जी खरंच अंमलात येऊ शकेल. बरं डॉक्टर, आणखी एक स्त्रियांच्या बाबतीतली समस्या आहे ती म्हणजे अंगावरती पांढरा पदर जाणं, जे बऱ्याच स्त्रियांना त्याचा त्रास होतो, बऱ्याच वेळा त्याच्यामुळे कंबर दुखते वगैरे. तर रजोनिवृत्तीच्या काळामध्ये होऊ शकतं का हे, किंवा हे कधी जाणवतं, किंवा ह्याचा त्याच्याशी काही संबंध आहे का?
1: अंगावरील पांढरा पदर जाणे, ज्याला श्वेतपदर असं म्हणतात, हे जे लक्षणं आहेत ते महिलांच्या पूर्ण प्रजनन काळामध्ये जाणवतात. तर 20 वयानंतर जर महिलेचं लग्न आधी झालं असेल, 20 च्या आधी, तर जेव्हा प्रजनन काळ चालू होतो तेव्हापासून हे लक्षणं, ओटीपोटात दुखणे, पांढरा पदर जाणे, हे लक्षणं आढळून येतात. त्याला रजोनिवृत्ती असणे हेच महत्वाचं कारण नाहीये. अशा वेळेस पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज म्हणून एक संज्ञा आहे, की ज्याच्यामध्ये महिलेंच्या गर्भपिशवीवर सूज येणे, सूज येऊन इन्फेक्शन असणे गर्भपिशवीला, तर हे याचं एक प्रमुख लक्षण म्हणजे पांढरा पदर जाणे. तर अशा वेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,
0: कारण बऱ्याच स्त्रिया ते लपवून ठेवतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो, आणि मला वाटते की त्याच्यामुळे अशक्तपणा वगैरे पण येतो, आणि स्त्रियांना खूप झाल्यानंतर मग त्या दवाखान्यामध्ये सल्ल्यासाठी जातात, आणि मग उपचार करून घ्यायला पण खूप उशीर जातो त्याच्यामध्ये. डॉक्टर, आणखी कुठले महत्वाचे आजार या दरम्यान होऊ शकतात आणि ज्याच्याकडे स्त्रियांनी लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय?
1: रजोनिवृत्तीच्या काळानंतर महत्वाचं, शरीरातलं आपलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, ज्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी हे प्रमाण वाढतं. आणि याच्यानंतर अजून दुसरे म्हणजे स्ट्रोक जो असतो, हा स्ट्रोकचे प्रमाण वाढणे, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढणे, ह्या 3 समस्या एक महत्वाच्या आहेत. आणि ब्रेस्ट कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर यांची शक्यता जास्त वाढते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल जर म्हटलं तर अति चिडचिडेपणा येणे, अत्यंत हेडेक होणे, सिव्हिअर हेडेक होणे, अल्झायमर्स एक एंटिटी आहे की ज्याच्यामध्ये विसरणे, बऱ्याच गोष्टी विसरायला लागतात रजोनिवृत्तीच्या काळाच्या आसपास, 40 नंतर खूप गोष्टी महिलांकडनं विसरल्या जातात. तर हे जे आहेत हे प्रमुख आजार बळावतात रजोनिवृत्तीच्या काळामध्ये.
2: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकत होता. मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत रजोनिवृत्ती या विषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत होत्या धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर स्मिता गवळी. आज या माहितीचा 3रा भाग आम्ही प्रसारित केला.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: मंडळी किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.3 MHz वरील आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 19 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही तुरळक ठिकाणी अत्यंत अल्प पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहू शकतं. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 69% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 68% असू शकते. आणि उद्या वारा वायव्य दिशेने ताशी 19 किलोमीटर वेगाने वाहील असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर मंडळी हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 19 जुलै 2026 हवामान अंदाज. मंडळी किसानवाणी कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया

मंडळी किसानवाणी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही ऐकलत पंडित अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत. भक्तिरचना होती कवी राजेंद्र अत्रे यांची. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज वन AIR या मोबाईल ऍप वरून.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
3: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
4: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड़ बाजार बार्शी.
5: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठे

0: तन्न उरेल अडाणीपण टिकाऊ परिवर्तन यामागे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ.
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्ण

0: पुणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्यूमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्र

0: आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
4: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25

0: सर्व्हिस मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाइक.
3: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: श्रुती हो लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात प्रमोद श्रीधर जोगदंड आणि सहकारिणी गायलेली भीमगीता.

0: श्रुती हो लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण प्रमोद श्रीधर जोगदंड आणि सहकारिणी गायलेली भीमगीता आपण ऐकलीत. याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीची 8:45 होत आहेत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: पुरस्कार

की आवाजों में दिया है।

फिल्म लाखों में एक, गिटार की ये तरंगें, भूपिंदर सिंह का जादू।

0: श्रोते हो विविध भारती मुंबईच्या कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. रात्रीचे 10 वाजतायत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

मराठी पत्रिकेत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी आपल्या रेडिओ मित्र संतोष पोद्दार मनःपूर्वक स्वागत करत आहे. कार्यक्रमातील हे पहिलं पत्र पाठवलं आहे मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आणि सध्या मुक्काम आहे सोलापूर इथून. तेव्हा शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त त्यांचा पाटील परिवार. तर ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं जैत रे जैत या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि सहकारिणी गायलेलं नादो महानोर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: भालू या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते होते जांब तालुका अर्धापुरीतून दुर्गादास जोशी, गजानन जोशी, गंगाधर जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज साध्वी आणि परभणीहून गणेश हरगावकर आणि समस्त त्यांचा मित्रपरिवार. श्रुती हो मराठी पत्रिकेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रुती हो एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज वन AIR या मोबाईल ऍप वरून.
0: मराठी पत्रिकेत या कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र पाठवलं आहे. मुक्काम पोस्ट यळगुड, तालुका हातकणंगली, जिल्हा कोल्हापूर येथून अतुल, गौतमी, धम्मदीना, अरुण, एडी कांबळे आणि समस्त त्यांचा मित्रपरिवार. तर ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं. धूमधडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि जोशना हार्डीकर यांनी स्वरबद्ध केलेलं, शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: चिमणी पाखर या चित्रपटासाठी सुरेश पाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगल स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अच्युत ठाकूर यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते होते मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ सुनीतबाई घायाळ सानिका घायाळ गजान घायाळ आणि समस्त त्यांचा मित्रपरिवार. श्रोते हो मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: जमीन मशागत हवामान पाऊस पाणी तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी काळजी आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.

मराठी पत्रिकेत या कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र पाठवलं आहे. गणेश पेठ पाथर्डे इथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत, सुवर्णा शिंदे आणि समस्त त्यांचा शिंदे परिवार. तर ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं आराम हराम आहे. या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर.

0: पवनाकाठचा धुंडी या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं तुषार मंगेशकर यांच्या स्वरात. आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते होते शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलते, प्रथमेश कुलते आणि समस्त त्यांचा कुलथे परिवार. श्रोते हो, मराठी पत्रिकेत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या आवडीचं गीत ऐकण्यासाठी आपण पत्र पाठवू शकता. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता असा आहे, प्रत्येक कार्यक्रम विभाग प्रमुख मराठी पत्रिकेत आकाशवाणी केंद्र 413501 तेव्हा अवश्य पत्र पाठवा.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

सून माझी सावित्री या चित्रपटासाठी वाणी जयराम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. आणि या गीताला पसंती करणारे आपले श्रोते होते डोंगरगाव येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनुष्का, तन्मय गजभिये आणि समस्त त्यांचा गजभिये परिवार.

0: प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबूडकर यांचं गीत आपण ऐकलत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, आणि चित्रपट होता कैवारी. या गीताला पसंत एक कळवणारे आपले श्रोते होते मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजजाधव, प्रशांत राजजाधव, जग्गूताई, साक्षीताई, संचित आणि समस्त त्यांचा राजजाधव परिवार.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी

आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज 1 AIR या मोबाईल ॲप वरून.

0: सुशीला या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं राम कदम यांचं. आणि या गीताला पसंती करणारे आपले श्रोते होते गढी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बेडीतून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता आणि समस्त त्यांचा साळवे परिवार. श्रोते हो, मराठी पत्रिकेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आणि मराठी पत्रिकेत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या आवडीचं गीत ऐकण्यासाठी आपण पत्र पाठवू शकता. आणि पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता असा आहे, प्रति कार्यक्रम विभाग प्रमुख मराठी पत्रिकेत आकाशवाणी केंद्र धाराशिव, पिनकोड आहे 413501.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

सुखीत संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं पी साळरम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते होते खोपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळगट माया शिवांश चंद्रकला पोपळगट देवीदास पोपळगट भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे श्रावण अनिता आणि बिडवे समस्त त्यांचा पोपळगट आणि बिडवे परिवार

आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते होते मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रसिद्ध कांबळे, ऐकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुळकर आणि समस्त त्यांचा मित्रपरिवार. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतात. प्रथम हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: the Commonwealth Games in Glasgow. In badminton, Indian shuttler and two-time Olympic medalist PV Sidhu has reached the women's singles final of the Japan Open in Tokyo today. She entered the final after her opponent and world number 4, Chen Yufei of China, retired during the second game of the match. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:10 होत आहेत आणि याबरोबरच आमची आजची दुसरी प्रसारण सभा आम्ही तर संपन्न करत आहोत. तेव्हा पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 5:50 FM 101.3 MHz. तेव्हा नियंत्रण कक्षातून मधुकर पवार आणि प्रमोद साळुंके यांच्यासह मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचा निरोप घेत आहोत. शुभरात्री. जय हिंद.